रसिकमुनी हो नमस्कार. AMT वर आपल्या सगळ्यांचे स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे. आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात, सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यून इन करीत आहात ओनली ऑन AMT. रसिकमुनी हो या कार्यक्रमाच्या आरंभी आज अगदी प्रेमाने कार्यक्रमाची सुरुवात आम्ही करणार आहोत. आस्वाद घेऊया कळी ना कळी.

रसिक म्हणजे हो कुठे असाल तुम्ही ट्यून इन करत राहा AM2 वर 20 मिनिटांचे मराठी गीतांचा कार्यक्रम चालू आहे आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी. भेटली ती पुन्हा या मूवीमधलं गाणं वाजवतो द टायटल सॉन्ग, आस्वाद घेऊया.

रसिक श्रोत्यांनो, कुठे असाल तुम्ही, ट्यून इन करत रहा AMTVR आणि कार्यक्रमाची सांगता होणारच. काही क्षणात वैशाली सामंत यांच्या सुमधुर आवाजात वी आर हनीमूनर्स आणि याच गीताने कार्यक्रम संपणार आहे. आमची पुढची भेट होईपर्यंत मनापासून धन्यवाद, शुभरात्री आणि नमस्कार.